0: विचार, हौं विच नरक सुरग अवतार, हौं विच हसै हौं विच रोवै, हौं विच भरियै हौं विच तोवै,
1: हौं विच जाति जिंसी खोवै, हौं विच मूर्ख

संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत

0: मन खेते खेते रखंत मंद
1: केतिया पानी केतिया पानी केते पाप रे कर
0: केतिया भक्ति नानक